0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM।
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: शिवाजी की तलवार है, लावणी बेमिसाल है, टेक्नोलॉजी के साथ संस्कार है. मराठी करती स्वागत हर भाषा का, यहाँ भूमि अपनाती हर त्योहार है. सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे कडुलिंब। पृथ्वीवरील या औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। कडुलिंब, निंब, लिंब किंवा कडुलिंब हा भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे। या वृक्षाची पाने कडू असल्याने याला कडुलिंब असे म्हटले जाते। या झाडामुळे प्रदूषण कमी होते आणि वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते। कडुलिंब हा उत्तरा भाद्रपदा या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे। आता आपण कडुलिंब या झाडाला वेगवेगळ्या भाषेत कोणत्या नावाने संबोधले जाते ते बघूया। मराठीत कडुलिंब असे म्हणतात, हिंदीमध्ये नीम किंवा निमला, संस्कृतमध्ये निंब, अरिष्ट, पारिभद्र, पारिभद्रक, पिचुमंद, पिचुमर्द असे म्हणतात, तर इंग्रजीमध्ये इंडियन लिताक, नीम, मार्गोसाट्री असे म्हटले जाते।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे कडुलिंब। विश्रांतीपूर्वी आपण कडुलिंबाचे प्रास्ताविक तसेच कडुलिंब झाडाची इतर भाषांतील नावे बघितलेलीच आहेत। पुढील टप्प्यात कडुलिंब झाडाचे वर्णन आपण बघूया। कडुलिंबाचे झाड मोठे असते। हे झाड सर्वसाधारणपणे 8 ते 10 मीटर उंच वाढते। याचे खोड सरळ वाढते, नंतर याला फांद्या फुटतात। या झाडाची साल काळी व खडबडीत असते। याची पाने हिरवी मध्यम आकाराची व लांबट असतात। पानांच्या कडेने नक्षी असते। एका कडीला 10 ते 12 पाने येतात। पानाचा देठ बारीक असतो। कडुलिंबाची चव कडवट असते। या झाडाची फुले लहान पांढऱ्या रंगाची तसेच सुगंधी असतात। कडुलिंब झाडाची फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यानंतर पिवळ्या रंगाची दिसतात। त्या फळांचा आकार लहान असतो। त्यात बी असते आणि त्याला निंबोळी असे म्हणतात।

म्हटले जाते. कडुलिंब झाडाचे औषधी महत्व याबद्दल थोडेसे. कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे. याची पाने काड्या वाटून त्याचा रस उन्हाळ्यात प्राशन केल्यास उन्हाचा त्रास होत नाही, तसेच बुद्धी तल्लक होते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत, दातांना बळकटी येते. तसेच मूळ व्याधीमध्ये पोटातील कृमींवर उपाय म्हणून कडुलिंब मोठे कार्य करते. कडुलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन पेस्ट यामध्ये कडुलिंबाचा वापर करतात. कडुलिंबाचे गुणधर्म कोणते? उन्हाळ्यामुळे गोवर कांजिण्या यासारखे रोग उद्भवतात. पूर्वीच्या काळी अशा वेळी रोग्याला कडुलिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवून मंत्र म्हणत असत. तसेच पूर्वीच्या काळी स्त्रियांना प्रसूतीनंतर 3 दिवस जेवणाच्या आधी कडुलिंबाच्या पानांचा रस देत असत, त्यामुळे मातेला दूधही जास्त येत असे. व्यालेल्या गाईलाही कडुलिंबाचा पाला खाण्यास देत असत. कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडू विपाकी शीतवर्य लघु मंदाग्नीवर खोकला ज्वर अरुची कृमी कफ कुष्ठनाशक असे म्हणून वापरले जाते. थोडक्यात काय तर कडुलिंबाला पृथ्वीवरील कल्पवृक्ष असेच म्हटले जाते. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे कडुलिंब. विश्रांतीपूर्वी आपण कडुलिंबाचे वर्णन, औषधी महत्व तसेच गुणधर्म याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आपण त्याचे धार्मिक महत्व जाणून घेऊया. मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडुलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ आणि गुळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे. हिंदूंचे नवीन शालीवाहन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नवीन पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढून नाना प्रकारचे आजार होतात. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून तसेच आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणूनही आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन करावे असे सांगितलेले आहे. मित्रांनो, आता आपण कडुलिंबाचे उपयोग विस्ताराने जाणून घेऊया. कडुलिंबाच्या काड्यांचा उपयोग दात घासण्यासाठी करतात, त्यास दातून असे म्हटले जाते. तसेच या झाडाचे लाकूड इमारती कामासाठी वापरले जाते. आयुर्वेदानुसार कडुलिंब हे जंतुनाशक असून सापाच्या विषावर, गर्मीवर उपयोगी पडते. ते रक्तदोषहारक आहे. विषमज्वरावर, शरीर दाहावर, महारोगावर, बाळंत रोगावर, पोटातील कृमीनाशावर, जखमेवर, मूळव्याधी व मधुमेहावर तसेच अफूच्या उतारावर कडुलिंब महत्वाची भूमिका बजावते. ताप आल्यास सकाळ संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीचा काढा घेतात. कडुलिंबाची पाने जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते. निंबोळीचे तेलही खूप औषधी आहे. निंबोळी म्हणजेच कडुलिंबाचे फळ. रक्त दूषित झाल्यावर

त्वचेवर डाग पडतात तेव्हा हे निंबोळी तेल त्यावर लावतात. या झाडाचे साल, मूळ, बिया, पाने सर्वच औषधी आहे. कडुलिंबाचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे कडुलिंब हे जंतुनाशक आहे. याच्यामुळे याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयोगी तर पडतेच, पण त्याहीपेक्षा रोपांना किडीपासून दूर ठेवते. अंगाला खास सुटत असल्यास कडुलिंबाच्या पानांचा रस सर्व अंगाला चोळावा किंवा आंघोळीच्या पाण्यात 10 ते 12 पाने ठेचून घालावी. कडुलिंबाने जखमा कुरूप डाग न ठेवता बऱ्या करता येतात, तसेच सेप्टिक इन्फेक्शन पासून बचाव होतो. कडुलिंब सामान्यत त्याच्या जंतुनाशक गुणधर्मामुळे जखमा बऱ्या करण्यासाठी वापरले जाते. जखमांवर किंवा डागांवर कडुलिंबाचे तेल लावावे. कडुलिंब तेलात आवश्यक फॅटी ऍसिड्स असतात. ते जखम लवकर बरी होण्यास मदत करतात आणि आपली त्वचा निरोगी ठेवतात. कडुलिंबाचा उपयोग चेहऱ्यावरील मुरुमांपासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील केला जातो. कडुलिंबामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण देखील आहेत, त्यामुळे मुरुमे कमी होतात. कडुलिंबाच्या तेलाने त्वचेवरील कोरडेपणा तसेच त्वचेला खाज सुटणे आणि त्याचा लालसरपणा असणे हे देखील दूर होते. तर अशा प्रकारे आपण कडुलिंबाचा वापर करतो. कडुलिंबाचा वापर त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील केला जातो. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साथी। पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशिया बाटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण कडुलिंब या विषयावर माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण याचे धार्मिक महत्व तसेच उपयोग याबद्दल माहिती घेतलेली आहे। तर श्रोत्यांनो, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत। आता आपण लिंबोळी अर्काबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपण आपल्या आधीच्या माहितीत बघितलेलेच आहे की निंबोळी म्हणजेच कडुलिंबाचे फळ हे छोट्या आकाराचे असून कच्चे असताना हिरव्या रंगाचे आणि पिकल्यानंतर पिवळ्या रंगाचे होते आणि त्यात बी देखील असते। निंबोळीचा अर्क म्हणजेच या फळांपासून काढलेला अर्क होय। कडुलिंबाच्या झाडात असलेले ऍझाडेराक्टिन कीटकनाशकाचे काम करते। या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त असून पानांमध्ये कमी असते। निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकावरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो। मावा, अमेरिकन बोंड, आळ्या, तुडतुडे, पाने खाणाऱ्या, कुरतडणाऱ्या, देठ पोखरणाऱ्या आळ्या, कोबीवरील आळ्या, फळमाशा, लिंबावरील फुलपाखरे, खोडकिंडा इत्यादी कीड आणि त्यांच्या रोगांवर याचा परिणाम होतो आणि त्यांचा बंदोबस्त देखील होतो। निंबोळीच्या अर्काची फवारणी संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच दुपारी 4 वाजल्यानंतर करणे योग्य असते। हा तयार केलेला फवारा झाडावर कुठेही पडला तरी तो आंतरप्रवाही असल्यामुळे पूर्ण झाडामध्ये पोहोचतो। हे अर्क विविध कंपन्या तयार करून विकतात। परंतु मंडळी, तुम्हाला हे माहिती आहे का, हा अर्क आपण घरी सुद्धा तयार करू शकतो आणि त्याची पद्धत देखील खूप सोपी आहे। कसा करायचा आपण आता बघूया। पहिली पद्धत आहे, निंबोळ्या झाडाखालून वेचून घ्याव्यात।

जमिनीवरील साले काढून त्या उन्हात वाळवाव्यात. सुमारे 50 ग्रॅम बिया घेऊन त्याची बारीक पूड करून त्या एका कापड्यामध्ये बांधाव्यात. तो कपडा 1 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावा. त्याने निंबोळ्याचा अर्क पाण्यात उतरतो. हा अर्क भाजीपाला अथवा पिकांवर फवारल्यास किडींचा बंदोबस्त होतो. दुसरी पद्धत आहे 2 किलो निंबोळ्या वाटून घेऊन बारीक कराव्यात. त्यात 15 लिटर पाणी टाकून ते मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्यास नीट तलमक फडक्याने गाळून घेऊन त्याची मग फवारणी करावी. याद्वारे भुंगेरे फळांवरील पाने खाणाऱ्या आळ्या यांचा बंदोबस्त करता येतो. तिसरी पद्धत आहे 3.5 किलो निंबोळ्या या बारीक करून कपड्यामध्ये बांधून घेऊन सुमारे 12 तास पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवाव्यात. मग त्या काढून त्यात जरुरीप्रमाणे 100 ते 200 ग्रॅम साबणाचा चुरा टाकावा अथवा साबणाची पेस्ट करून त्यात मिसळावी. याला चांगले ढवळून घ्यावे. नंतर हे मिश्रण 100 लिटर बनेल इतके पाणी त्यात टाकावे. याच्या फवारणीने हरभऱ्यावरील घाटे अळीचा बंदोबस्त करता येतो. या अशा प्रकारे तयार झालेल्या द्रावणास 5% द्रावण असे म्हणतात. तर मंडळी, याबरोबरच पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणजेच कडुलिंब याच्याबद्दल आपण जी माहिती घेत होतो ती पूर्ण होत आहे. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐका आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। तुम्ही आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। श्रोते हो, आपण जिद्द या शब्दाच्या अनुषंगानं बोलत आहोत। शब्द आपल्याला माहित आहे की शब्दामध्ये किती ताकद असते, नाही का? तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द

ते काळजाने घेतलेला ठाव शब्द जे आहेत तुमच्या मनातले शब्द जे आहेत तुमच्या मनातले शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले चला तर मग व्यक्त होऊया चला तर मग व्यक्त होऊया तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा आनंद लुटा आजच्या शोची सुरुवात मी माझ्या एका चारोळीने करतोय मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की स्वतःवर विश्वास ठेवायचा कायम स्वतःवर विश्वास ठेवायचा कायम जीवनात लाख अडथळे आले तरी स्वतःवर विश्वास ठेवायचा कायम जीवनात लाख अडथळे आले तरी सागराची लाट नाही का पोहोचत जिद्दीने सागराची लाट नाही का पोहोचत जिद्दीने नव्या उमेदीने उसळून इच्छित किनारी नव्या उमेदीने उसळून इच्छित किनारी तर खूप वेळा आपण जिद्द ठेवत नाही खूप वेळा आपण आधी स्वतःशी हारतो आणि त्यानंतर आपण दुनियेशी हारतो जोपर्यंत आपण स्वतःशी हारत नाही तोपर्यंत कुठलंच लक्ष कुठलंच ध्येय हे जे आहे ते अशक्य नसतं आणि आजच्या शो मधल्या पहिल्या चारोळीकडे वळतोय ज्यामध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिले सचिन कमल गणपतराव मुळे सर लिहित आहेत परभणी येथून की अडथळे आले किती जरी करेल मी स्वतःला सिद्ध अडथळे आले किती जरी करेल मी स्वतःला सिद्ध अवघड रस्त्यावर चालून यश मिळवण्याची जिद्द अवघड रस्त्यावर चालून यश मिळवण्याची जिद्द वाह आणि खरंय की अडथळे आल्यावरच आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते नाही का प्रत्येक जण हा गर्दीमध्ये सामील होतो परंतु जो स्वतःची वेगळी वाट निवडतो जो स्वतःला सिद्ध करतो तोच यशस्वी होतो अप्रतिम असे शब्दांकन या चारोळीमध्ये होतं पुढच्या चारोळीमध्ये रंजना रघुनाथ भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून रंजना रघुनाथ भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की घडविले तुला तू कार्यात ठेवूनी जिद्द घडविले तुला तू कार्यात ठेवूनी जिद्द प्रेमासाठी बांधले पूल तू तुझ्या विचारांशी होऊन समृद्ध प्रेमासाठी बांधले पूल तू तुझ्या विचारांशी होऊन समृद्ध होऊन समृद्ध वा तर घडविले तुला तू कार्यात ठेवूनी जिद्द जर कार्यात जिद्द असेल तर आपण स्वतःला सुद्धा घडवू शकतो अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं पुढच्या चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा इथून लिहिलंय जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा इथून की जीवन जगताना संघर्ष लागतो करावा जीवन जगताना संघर्ष लागतो करावा जिद्दीने मिळालेला आनंद आठवावा जिद्दीने मिळालेला आनंद आठवावा आणि जीवन म्हटलं की संघर्ष आहे पावलोपावली संघर्ष आहे आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला संघर्षातून मिळते जेव्हा एखादी गोष्ट आपण जिद्दीने केलेल्या कष्टातून मिळते तेव्हा त्यामधला आनंद हा काही वेगळाच असतो आणि तो आनंद आपण आठवला पाहिजे असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं पुढच्या रचनेमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड इथून प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड इथून लिहिलंय अंतर्मनानी आज आवाज दिला तो माझ्या मनालाही पटला अंतर्मनानी आज आवाज दिला तो माझ्या मनालाही पटला अनोळखी वाट चालण्या मी निघाले अनोळखी वाट चालण्या मी निघाले जेव्हा मनानी तो जिद्दीने पेटला जेव्हा मनानी तो जिद्दीने पेटला आणि मन जेव्हा जिद्दीने पेटतं तेव्हा अनोळखी वाट सुद्धा ओळखीची वाटायला लागते फक्त अंतर्मनातला आवाज आला पाहिजे खूप वेळा आपण स्वतःशी बोलत नाही खूप वेळा आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही खूप वेळा आपण आपल्या अपयशाचं कारण शोधत नाही खूप वेळा आपण आपल्या स्वभावातल्या त्रुटींना शोधत नाही आणि त्यामुळं आपली वाट ही खडतर होते मग ती नात्यांमधली असो ती ध्येयांमधली असो किंवा अन्य कोणती असो खूप वेळा असं होतं की अंतर्मन जो आहे ते आपल्याला आवाज देत असतं परंतु आपण अंतर्मनाचं ऐकत नाही अंतर्मन आपल्याला एखादी गोष्ट कर म्हणत असतं आपण घाबरतो आपण अपयशाला घाबरतो आणि त्यामुळं आपण पुढे जाऊ शकत नाही तर जेव्हा अनोळखी वाट चालत असताना अंतर्मनाने आवाज दिल्यानंतर जिद्दीने पेटल्यानंतर निश्चितपणे

0: निश्चित ठिकाणी पोहोचता येतं, खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून. सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय की ध्येय गाठण्यासाठी जिद्द मनी ठेवूनी परीक्षेला जावे सामोरी अभ्यासाची जोड धरुनी. तर खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी असे भाव या रचनेमध्ये होते की मनामध्ये जिद्द असली पाहिजे, ती म्हणजे ध्येय गाठण्याची. आणि आपण पाहतोय सध्याची जी तरुण पिढी आहे ती ध्येयाप्रती अगदी स्वप्नाळू आहे, परंतु जेव्हा प्रयत्न करण्याची वेळ येते, जेव्हा वेळ देण्याची वेळ येते, जेव्हा कष्ट करण्याची वेळ येते, त्यावेळी ते कंटाळा करतात, शॉर्टकटचे मार्ग पाहतात. मला असं वाटतं की कोणतंही यश हे शॉर्टकटनी मिळत नसतं, कारण त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात, जिद्द ही ठेवावीच लागते. आणि अभ्यासाची जोड धरून जर परीक्षेला गेलं तर निश्चितपणे यश हे मिळतं. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौमाधुरी इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय. सौमाधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. वादळ वाऱ्याने सुगरणीचे क्षणात घरकुल तोडले, काडी काडी जमून परत तिने ते जिद्दीने जोडले. आणि खरंय की जिद्द म्हणजे काय हा आपण पक्ष्यांचा गुण घेतला पाहिजे. पक्षी काडी काडी जमवतात आणि स्वतःचं घरकुल जे आहे ते बांधतात. त्या झाडावर ते घरट बांधण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते. आणि कुठून तरी एक वादळ वारा येतो, एक वावटळ येते आणि त्यांचं घरट नाहीस करून जाते. ते सुद्धा व्याकुळ होत असतील, त्यांना सुद्धा दुःख होत असेल, परंतु ते खचत नाही, परंतु ते रडत नाही. ते पुन्हा नव्याने काड्या काड्या जमवायला सुरू करतात आणि पुन्हा जिद्दीने ते नवीन जे आहे ते घरकुल बांधतात. या जिद्दीचा आपण गुण जो आहे तो निश्चितपणे घेतला पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय आकाश ठेंगणं या शीर्षकाखाली की तुला मागून खेचणारी असेल आकाश ठेंगणं करायचं ह्या मोठ्या जिद्दीने तू जिंकेल. तर खूप अप्रतिम भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून की जरी तोडले पंख माझे नाही सोडणार मनाची जिद्द. वा, जरी तोडले पंख माझे नाही सोडणार मनाची जिद्द घेऊन फिनिक्स भरारी करील स्वतःला सिद्ध. क्या बात आहे. वा, आणि खरंय की खूप वेळा आपले पंख छाटले जातात, संधी दिली जात नाही, वारंवार डावललं जातं, परंतु जरी पंख तोडले तरी मनाची जिद्द मी सोडणार नाही आणि फिनिक्स भरारी घेऊन स्वतःला सिद्ध करणार. खूप अप्रतिम प्रेरणादायी अशी सरांची ही रचना होती. आणि पुढच्या रचनेमध्ये काव्य प्रतिभा या नावाने सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी लिहिलंय की नव्या स्वप्नांची भरारी जिद्द चिकाटी सातत्यात उमलून येते नवे स्वप्न साकारते जणू सत्यात.
1: तर खूप अप्रतिम भाव या सुद्धा चारोळीमध्ये होते की नव्या स्वप्नांची भरारी आणि जिद्द चिकाटी आणि सातत्य हे असलं पाहिजे, तरच ते नवीन स्वप्न जे आहे ते सत्यामध्ये येतं.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जैसा अन्न वैसा मन, तो तामसिक भोजन का पर्यावरण पे तो असर हो रहा है, लेकिन तामसिक भोजन का हमारे मन पर क्या असर हो रहा है? अगर उस भोजन में नफरत की, क्रोध की, दर्द की ऊर्जा है, तो हमारी मन की स्थिति भी वही हो जाएगी उसको ग्रहण करने के बाद। तो अगर आज हम सिर्फ दो प्रतिज्ञा ले, एक हमारा अन्न सात्विक हो और दूसरा हम सिर्फ आज एक संस्कार का त्याग करें, वो है क्रोध, तो सही मायने में हमने आज इस यज्ञ में आहुति डालकर विश्व में शांति लाने की सेवा की, वो सच्ची सेवा है।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: श्रोते हो, पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले। मॅडम लिहितायत की, जिद्द मनात पेटली हार कधी मानली नाही, जिद्द मनात पेटली हार कधी मानली नाही, वादळे आली कितीही दिशा बदलली नाही। क्या बात आहे, वादळे आली कितीही दिशा बदलली नाही, पावलो पावली ठेच लागली तरीही थांबले नाही, पावलो पावली ठेच लागली तरीही थांबले नाही, स्वप्नांच्या वाटेवर चालत स्वतःलाच हरवू दिलं नाही, स्वप्नांच्या वाटेवर चालत स्वतःलाच हरवू दिलं नाही, स्वतःलाच हरवू दिलं नाही। अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते की जिद्द मनात पेटली हार कधी मानली नाही आणि वादळं आली तरी दिशा बदलली नाही। खूप वेळा असंच होतं नाही का, जेव्हा जीवनामध्ये वादळं येतात तेव्हा आपण दिशा बदलतो, आपण थकतो, आपण हारतो आणि आपल्याला असं वाटतं की आता काहीच होणार नाही, सगळं संपलेलं आहे। परंतु कितीही वादळं आली तरी चालत राहिलं पाहिजे, ठेच लागली तरी थांबलं नाही पाहिजे, असा सुंदर असा संदेश संगीता कुलकर्णी मॅडम यांच्या ठाणे येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका रचनेमध्ये वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून। मॅडमनी लिहिलंय की, खुणावते खुले आकाश तुला बाळा घे भरारी, खुणावते खुले आकाश तुला बाळा घे भरारी, आशीर्वाद तुला मातेचे पार कर क्षितिजे सारी, आशीर्वाद तुला मातेचे पार कर क्षितिजे सारी, यश कीर्ती खेचून आण माझ्या सोन्या राजा, यश कीर्ती खेचून आण माझ्या सोन्या राजा, जिद्दीने तुझे ध्येय गाठ वाह वाह करेल प्रजा, जिद्दीनी तुझे ध्येय गाठ वाह वाह करेल प्रजा। तर एका आईची आपल्या मुलाप्रती, त्या मुलाने जिद्दीने ध्येय गाठावं, यश कीर्ती त्याला मिळावी, या अनुषंगाने सुंदर असे भाव मांडणारी ही अप्रतिम अशी चारोळी होती श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या चारोळीमध्ये दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे इथून। दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की, केलेल्या कष्टाचे फळ मिळेल ते छान, जिद्दीला जवळ करण्यात ठेवा ते भान, केलेल्या कष्टाचे फळ मिळेल ते छान, जिद्दीला जवळ करण्यात ठेवा ते भान, शिक्षणाची इच्छाशक्ती करील विद्वान, शिक्षणाची इच्छाशक्ती करील विद्वान, जीवनात यशाचे उघड राहील यान, जीवनात यशाचे उडत राहील यान, जीवनात यशाचे उडत राहील यान, शिक्षणाची इच्छाशक्ती करील विद्वान, जीवनात यशाचे उडत राहील यान। तर कष्टाचं फळ हे निश्चितपणे चांगलं मिळतं, जिद्द जवळ ठेवली पाहिजे आणि शिक्षणाची जी आहे ती इच्छाशक्ती मनामध्ये असली पाहिजे, कारण शिक्षण हे माणसाला विद्वान बनवतं। आपण पाहतो की जे ज्यांच्याकडे शिक्षण नाही, ज्यांच्याकडे नवीन शिकण्याची धमक नसते, तर त्या व्यक्तीला नेहमी फसवलं जातं, त्या व्यक्तीची निर्णय क्षमता जी असते ती थोडीफार कमी असते। त्यामुळे आपण शिक्षण घेतलं पाहिजे, नवनवीन ज्ञान घेतलं पाहिजे आणि आपण स्वतःला सिद्ध करत आपण कष्ट केलं पाहिजे, असा सुंदर असा संदेश या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता। पुढच्या एका चारोळीमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड इथून लिहिलंय। निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड इथून की, जिद्द असावी मनात अशी स्वप्न साकारण्याची, जिद्द असावी मनात अशी स्वप्न साकारण्याची, प्रयत्नही करावे असे जे जिद्दीला नव आकारण्याचे, प्रयत्नही करावे असे जे जिद्दीला नव आकारण्याचे, नव आकारण्याचे, तर स्वप्न साकारण्याची जिद्द ही मनामध्ये बाळगली पाहिजे असा सुंदर संदेश या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता. आणि पुढच्या चारोळीमध्ये सुलभा चतुर्वार मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सुलभा चतुर्वार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की ध्येय प्राप्त करण्यात जिद्द असावी मनात, ध्येय प्राप्त करण्यात जिद्द असावी मनात, प्रयत्न नित्य करिता असाध्य काय जीवनात, प्रयत्न नित्य करिता असाध्य काय जीवनात, असाध्य काय जीवनात. आणि खरंय की ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे जिद्द. आणि जर आपण सातत्याने प्रयत्न करत राहिलो तर निश्चितपणे जीवनामध्ये हवं ते साध्य करता येतं. असाध्य अशी कोणतीही गोष्ट नसते असा सुंदर सकारात्मक सामाजिक संदेश मॅडमच्या या चारोळीमध्ये होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय. सौ वैजयंती विकास गहुकर मॅडम लिहितायत चंद्रपूर येथून की जिद्द मनाची हवी कायम अशी मनात, जिद्द मनाची हवी कायम अशी मनात, स्वप्नपूर्तीचा मार्ग मिळेल दीप उजळेल जीवनात, स्वप्नपूर्तीचा मार्ग मिळेल दीप उजळेल जीवनात. तर मनात मनाची जिद्द पाहिजे आणि तरच स्वप्नपूर्तीचा मार्ग मिळेल, जीवनामध्ये दीप उजळेल. खूप अप्रतिम सुंदर भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ रुपाली कांबळे मॅडम लिहित आहेत खोपोली खालापूर येथून. सौ रुपाली कांबळे मॅडम यांनी खोपोली खालापूर येथून लिहिलंय की शब्द तुझे ऐकताच मन हळूच तुझ्यात हरवते, शब्द तुझे ऐकताच मन हळूच तुझ्यात हरवते, जिद्द नव्याने जगण्याची प्रत्येक क्षणी मनात उमलते, जिद्द नव्याने जगण्याची प्रत्येक क्षणी मनात उमलते, मनात उमलते. तर तुझे शब्द ऐकल्यानंतर मन तुझ्यातच हरवून जाते आणि नव्याने जगण्याची जी जिद्द आहे ती मनामध्ये उमलते. खरंच खूप अप्रतिम हळवे भाव जिद्दीच्या अनुषंगानं मॅडमनी या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेले होते. आणि

मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सो मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की स्वप्नांच्या दुनियेत मन रमते, इच्छा आकांक्षाने जणू मन फुलते. स्वप्नांच्या दुनियेत मन रमते, इच्छा आकांक्षाने जणू मन फुलते, जिद्दीच्या जोरावर स्वप्न बहरते. जिद्दीच्या जोरावर स्वप्न बहरते, इवल्याच्या पाखराचे जसे घरटे सजते. इवल्याच्या पाखराचे जसे घरटे सजते, घरटे सजते. आणि जिद्दीच्या जोरावर बहरणारं स्वप्न मॅडमनी या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिलंय. पल्लवी जाधव दोडके मॅडम परभणी येथून लिहित आहेत की अवकाळी पावसाने केलं रानाचं नुकसान. अवकाळी पावसाने केलं रानाचं नुकसान, आत्मविश्वास जिद्दीने मनात भरलं अवसान. आत्मविश्वास जिद्दीने मनात भरलं अवसान, मनात भरलं अवसान. वा, तर शेतकऱ्याच्या नशिबी कधी अवकाळी पाऊस येतो, कधी वादळ वारा येतो. अवघं उभं पीक हे डोळ्यासमोर नष्ट होतं. त्यावेळी त्याच्यापाशी एकच गोष्ट असते, ती म्हणजे आत्मविश्वास आणि जिद्द. आणि आत्मविश्वास आणि जिद्दीने तो पुन्हा उभा राहतो. त्या शेतकरी राजाचं दुःख आणि शेतकरी राजाचा आत्मविश्वास आणि जिद्द खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या आपण पुढच्या रचनेकडे वळूया. ज्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय. ससा कासवाच्या शर्यतीत कासवाचे यश प्रसिद्ध झाले. ससा कासवाच्या शर्यतीत कासवाचे यश प्रसिद्ध झाले. संघर्ष जिद्दीनेच विजय मिळतो हेच त्यातून सिद्ध झाले. संघर्ष जिद्दीनेच विजय मिळतो हेच त्यातून सिद्ध झाले. आणि खरंय की ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. त्या गोष्टीतून एकच आपण बोध घेऊ शकतो, तो म्हणजे सातत्य असणं हे खूप महत्वाचं आहे. कारण जो सातत्यपूर्ण एखादं कार्य करतो त्याला यश हे हमखास मिळतं. त्या अनुषंगाचे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून. सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिलंय की आपले भंगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम धरावी अथक परिश्रमांची कास. आपले भंगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम धरावी अथक परिश्रमाची कास. नव्या उमेदीने जिद्दीने प्रयत्न करून, नव्या उमेदीने जिद्दीने प्रयत्न करून स्वप्न पूर्ण होईल हीच करावी मनी आस. स्वप्न पूर्ण होईल हीच करावी मनी आस. स्वप्न पूर्ण होईल हीच करावी मनी आस. तर भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमाची कास धरली पाहिजे. खूप वेळा आपण स्वप्न पाहतो आणि ती स्वप्न भंग पाहून जातात. खूप वेळा आपण स्वप्न पाहतो आणि ती स्वप्न तुटून जातात. अशा परिस्थितीमध्ये आपण पुन्हा नव्याने जर प्रयत्न केला तर निश्चितपणे ती स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते, असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय की जिद्द अशी बाळगावी सोने संधीचे करून. जिद्द अशी बाळगावी सोने संधीचे करून. संधी पुन्हा येत नाही मिळे यश जिद्दीतून. संधी पुन्हा येत नाही मिळे यश जिद्दीतून. आणि खरंय की संधीचं सोनं करण्याची जिद्द हे आपण मनामध्ये बाळगली पाहिजे. खूप वेळा अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतात पण आपण त्या संधींकडे कधी दुर्लक्ष करतो तर कधी त्या संधीचं सोनं करण्यासाठी परिश्रम करत नाही. आणि एकदा संधी निघून गेली तर मग पुन्हा पश्चाताप होतो. तर संधीचं सोनं केलं पाहिजे, असे अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या पण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय. कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून. सरांनी लिहिलंय स्वदेशी माल वापरून जिद्द जगवा देशभक्तीची. स्वदेशी माल वापरून जिद्द जगवा देशभक्तीची. बहिष्कार टाका जिद्दीने परदेशी मालावर. बहिष्कार टाका जिद्दीने परदेशी मालावर. कर्तव्य असे हे देशभक्त भारतीय नागरिकाचे. सुरुवात करा स्वदेशी माल वापरण्यास. सुरुवात करा स्वदेशी माल वापरण्यास. तर जे परदेशी वस्तू आहेत त्याच्यावर बहिष्कार करावा, स्वदेशीचा स्वीकार करावा आणि देशभक्ती जी आहे ती दर्शवावी, असे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या रचनेमध्ये कुमारी मंगल शामराव

मित्तळ मॅडम यांनी मोहने तालुका कल्याण जिल्हा ठाणे इथून लिहिले. कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम लिहित आहेत एसएमजी विद्यामंदिर दिवापूर्व मोहने तालुका कल्याण जिल्हा ठाणे इथून. मॅडमनी लिहिलंय की जिद्द असता मनी घेशील उंच गगन भरारी, जिद्द असता मनी घेशील उंच गगन भरारी, आई बाबांच्या आशीर्वादाने स्वप्ने करशील सारी पुरी, आई बाबांच्या आशीर्वादाने स्वप्ने करशील सारी पुरी. तर जिद्द मनामध्ये जर असेल तर उंच गगन भरारी घेता येते आणि ती घेऊ शकतो. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन या सुद्धा चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ मीना पाटील मॅडम लिहित आहेत धुळे इथून. सौ मीना पाटील मॅडम यांनी धुळे इथून लिहिले, जिद्द होती बाबासाहेब आंबेडकरांची संविधान लिहून न्यायाला वाचा फोडण्याची, जिद्द होती बाबासाहेब आंबेडकरांची संविधान लिहून न्यायाला वाचा फोडण्याची, डोळ्याला बांधली पट्टी त्या न्यायदेवतेची, डोळ्याला बांधली पट्टी त्या न्यायदेवतेची, तरी आस तिला अंतर्मनातून पाहण्याची, तरी आस तिला अंतर्मनातून पाहण्याची. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून न्यायाला वाचा फोडण्याची जिद्द होती ती त्यांनी पूर्ण करून दाखवली. आणि न्यायदेवतेने सुद्धा जरी डोळ्याला पट्टी बांधलेली असली तरी त्या न्यायदेवतेला सुद्धा मनातून पाहण्याची आस आहे, असं सुंदर असं शब्दांकन या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा.

0: पास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं, एकता की डोर में सबको बांधता। पुनेरी आवाज 107.8, खुश रहो खुशियाँ बांटो।
1: मी माझ्या एका तारोळीमध्ये लिहिलंय की घरट विस्कटल्यावर पाखरांचा वादळांवर कोणताच रोष नसतो। घरट विस्कटल्यावर पाखरांचा वादळावर कोणताच रोष नसतो। स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवून जिद्दीचा गुण वाखाणण्याजोगा असतो। स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवून जिद्दीचा गुण वाखाणण्याजोगा असतो, कारण ते वादळाला दोष देत नाही। त्यांचा त्यांच्या पंखांवर विश्वास असतो, त्यांची जिद्द त्यावर त्यांचा विश्वास असतो, म्हणून ते कोणत्याही वादळाला कधीही दोष देऊ देत नाहीत आणि नव्याने घरटं बांधतात। खरं सांगायचं तर लढणारा हा कधीच हरू शकत नाही। कोणी लवकर जिंकत, कोणी उशिरा जिंकत, स्वतःवरचा ठाम विश्वास, जिद्द आणि प्रयत्न यामुळे यश हे हमखास मिळते याची प्रत्येकाने मनाशी खुणगाट बांधली पाहिजे। कारण कष्ट, जिद्द, चिकाटी आणि सर्वात महत्वाचा म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणा, याच गोष्टींनी माणूस हा यशस्वी होतो। तुम्ही दुनियेच्या नजरेत धूळ फेकू शकता, शॉर्टकटच्या मार्गाने क्षणिक आनंद घेऊ शकता, पण तो आनंद हा कधीच टिकाऊ नसतो, त्याला खोटेपणाचा दर्प असतो, नाही का? त्यासाठी नेहमी कठीण कार्य करण्याची जिद्द ठेवली पाहिजे, म्हणजे संकटे जी आहेत ती छोटी वाटायला लागतात। कठीण कार्य आपण करत गेलो तर संकटांशी मुकाबला करणं हे सोपं जातं। आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया। अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून लिहिलंय। अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे इथून, आज माझ्या पाखराला सांगतो मी झेप घेतो, आज माझ्या पाखराला सांगतो मी झेप घेतो, बळ तुझ्या पंखात मोठे आणि मनाची जिद्द आहे, बळ तुझ्या पंखात मोठे आणि मनाची जिद्द आहे, तोड सारी बंधने आणि देशप्रेमाची शपथ घे, तोड सारी बंधने आणि देशप्रेमाची शपथ घे, मग तुला अडवेल ऐशी कोणती सरहद्द आहे, मग तुला अडवेल ऐशी कोणती सरहद्द आहे। वाह, तर तू देशप्रेमाची शपथ घे, तुझ्या पंखामध्ये मोठं बळ आहे, मनामध्ये जिद्द आहे, त्यामुळं तू झेप घे। खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौजयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई इथून। सौजयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई इथून लिहिलंय की पंख नसतानाही अंगी उडण्याची जिद्द हवी, पंख नसतानाही अंगी उडण्याची जिद्द हवी, संकटाच्या ढगांनाही सरींचीच ओढ हवी, संकटांच्या ढगांनाही सरींचीच ओढ हवी। वा, तर पंख नसताना सुद्धा उडण्याची जिद्द असली पाहिजे असे भाव या सुंदर चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत देऊळगाव राजा इथून। संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा इथून लिहिलंय की जिद्द शिकवते सदा नाही मानायची हार, जिद्द शिकवते सदा नाही मानायची हार, प्रयत्नांची पराकाष्ठा देते यशाला आधार, प्रयत्नांची पराकाष्ठा देते यशाला आधार। तर जिद्द ही कायम आपल्याला एक शिकवण देत असते, ते म्हणजे कधीच हार मानायची नाही, आणि ही जिद्द ज्याच्याकडे असते, प्रयत्नांच्या पराकाष्ठा जी आहे ती ज्याच्याकडे असते, त्यामुळे यश हे नक्की मिळतं असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका अजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। नामदेव तुकार

की आपण घरामध्ये ऊन जास्त आहे असं म्हणून म्हणतो, थंडी जास्त आहे म्हणतो, पाऊस जास्त आहे म्हणतो, ते तर सीमेवर ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता जी परिस्थिती असते तिथली प्रतिकूल अशी परिस्थिती असते त्या प्रतिकूल अशा परिस्थितीशी मुकाबला करत आपल्या सीमांचं संरक्षण करतात, आपलं संरक्षण करतात, तर त्यांच्यासाठी एक सॅल्यूट हा झालाच पाहिजे. खूप अप्रतिम भाव सरांचे होते. आणि याबरोबरच पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की जिद्द असावी यशाची संकटांवर मात करण्याची, जिद्द असावी यशाची संकटांवर मात करण्याची, जिद्द असावी ध्येयपूर्तीची अथक प्रयत्न करण्याची, जिद्द असावी ध्येयपूर्तीची अथक प्रयत्न करण्याची. आणि खरंय की संकटांवर मात करण्याची जिद्द नेहमी बाळगली पाहिजे. जर आपण जिद्द बाळगली तर प्रत्येक संकटांवर मात करता येतं असं सुंदर शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय, जिद्दीने शिकली सावित्रीबाई उघडली शाळा मुलींची, जिद्दीने शिकली सावित्रीबाई उघडली शाळा मुलींची, अंधारातही पेटवली ज्योत वाट उजळली ज्ञानाची. वा, अंधारातही पेटवली ज्योत वाट उजळली ज्ञानाची, शिक्षणाने उभ्या राहिल्या स्वप्न झाली साकार, शिक्षणाने उभ्या राहिल्या स्वप्न झाली साकार, फुले घराण्याची मान वाढली सुधारणा झाली समाजाची, सुधारणा झाली समाजाची. तर सावित्रीबाई फुले ज्यांनी मुलींची शिक्षणाची दारं उघडली म्हणून आज महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवत आहेत. त्या अनुषंगाने खूप अप्रतिम भाव मांडणारी ही सुंदर चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये मेघा अरबुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे इथून. मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय की जगण्यास अर्थ देण्यासाठी जिद्दीला सलाम केला, जगण्यास अर्थ देण्यासाठी जिद्दीला सलाम केला, सुखाची ओंजळ भरून स्वतःचा स्वाभिमान जपला, सुखाची ओंजळ भरून स्वतःचा स्वाभिमान जपला, स्वतःचा स्वाभिमान जपला. वा, तर जगण्याला अर्थ देण्यासाठी जिद्दीला सलाम केला आणि सुखाची ओंजळ भरली, त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान जपला. आणि स्वतःचा स्वाभिमान तेव्हाच जपला जातो जेव्हा आपल्यापाशी जिद्द असते. स्वतःचा स्वाभिमान तेव्हा जपला जातो जेव्हा आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिद्दीला पेटतो. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून. सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिलंय की असे लाभला मनुष्य जन्म हा कुमार्गी होऊन वाया दौडू नका, असे लाभला मनुष्य जन्म हा कुमार्गी होऊन वाया दौडू नका, सत्कर्म अन सदाचारी महामार्गाने, सत्कर्म अन सदाचारी महामार्गाने चालण्याची जिद्द कधी सोडू नका, चालण्याची जिद्द कधी सोडू नका. वा, तर सत्कर्म अन सदाचारी महामार्गाने चालण्याची जिद्द सोडू नका, कुमार्गी होऊ नका, वेळ हा दौडू नका, कारण अनमोल अशा मनुष्य जो जन्म आहे तो आपल्याला लाभलेला आहे. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये प्रशांत यशवंत गमरे सरांनी दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलंय. प्रशांत यशवंत गमरे सर लिहित आहेत दापोली जिल्हा रत्नागिरी येथून की ऊन वादळ पावसाला कवेत घेऊन निजायची, ऊन वादळ पावसाला कवेत घेऊन निजायची, जिद्द हवी मना मनात रोखून त्यांना धरायची, ऊन वादळ पावसाला कवेत घेऊन निजायची, जिद्द हवी मना मनात रोखून त्यांना धरायची. क्या बात आहे, क्या बात आहे. ऊन वादळ पावसाला कवेत घेऊन निजायची आणि जिद्द हवी मनात रोखून त्यांना धरायची. खरंय की ऊन वादळ पावसाला रोखून धरण्याची जिद्द ही मनामध्ये आपण बाळगली पाहिजे असे अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय जिद्द त्याची या शीर्षकाखाली की उंच उंच बर्फिले पर्वत खुणावती तयाला लागली ओढ भीतीची, उंच उंच बर्फिले पर्वत खुणावती तयाला लागली ओढ भीतीची, जिद्द हिमालयावर चढाईची, जिद्द हिमालयावर

आईची तयारी बेस कॅम्प सरावाची, तयारी बेस कॅम्प सरावाची, तयारी बेस कॅम्प सरावाची. तर बर्फांचे पर्वत जे त्याला खुणावतायत, उंचच्या उंच त्या पर्वत रांगा ज्यांना भेटण्याची ओढ लागलेली आहे, आणि जिद्द काय आहे तर हिमालयावर चढायची आहे, त्या ठिकाणी बेस कॅम्पच्या सरावायची आहे. खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये नीता देठे मॅडम लिहितात माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय की अडथळे कितीही येवोत वाटेत पार करण्याची जिद्द ठेव उरी. अडथळे कितीही येवोत वाटेत पार करण्याची जिद्द ठेव उरी, विजयी होऊन गाठशील ध्येय, विजयी होऊन गाठशील ध्येय, स्वप्ने तुझी मग होतील खरी, स्वप्ने तुझी मग होतील खरी. आणि खरंय की चालण्याची जिद्द पाहिजे, अडथळे आले तरी त्यांना पार करण्याची जिद्द पाहिजे, तरच विजयाचं ध्येय गाठता येतं. आणि मनीषा पोटे मॅडम यांनी पुणे येथून पाठवलेल्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की चोचीतून करते गोळा काढी जिद्द तिची असते न्यारी, चोचीतून करते गोळा काढी जिद्द तिची असते न्यारी, जुने मोडले तरी न डगमगता नव्याने उभारते घरटे भारी, जुने मोडले तरी न डगमगता नव्याने उभारते घरटे भारी, नव्याने उभारते घरटे भारी. आणि खरंय की चोचीतून काढी काढी गोळा करून ती घरट उभा करते, जिद्द असते तिची की घरट उभा करायचंय. आणि त्या जिद्दीच्या पुढं परिस्थिती सुद्धा जी आहे ती हात टेकते. खूप अप्रतिम भाव मनीषा बोटे मॅडम यांनी पुणे येथून पाठवलेल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होत्या. पुढच्या चारोळीमध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर येथून. सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर येथून लिहिलंय की नवी जिद्दनी संकल्प गुरुकिल्ली ती यशाची, नवी जिद्दनी संकल्प गुरुकिल्ली ती यशाची, नवी स्वप्ने नव्या आशा बांधील की समाजाची, नवी स्वप्ने नव्या आशा बांधील की समाजाची. तर नवी जिद्द आणि नवीन संकल्प हेच यशाची गुरुकिल्ली आहे, असा सुंदर संदेश या चारोळीमधून होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ अर्चना संजय मठपती मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून. सौ अर्चना संजय मठपती मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की जिद्द म्हणजे काय साऱ्या जगाला दाखवले, जिद्द म्हणजे काय साऱ्या जगाला दाखवले, छत्रपती संभाजीराजेंनी मृत्यूलाही झुकवले, छत्रपती संभाजीराजेंनी मृत्यूलाही झुकवले, मृत्यूलाही झुकवले. तर शिवछत्रपती संभाजीराजेंनी मृत्यूलाही झुकवलं. खूप अप्रतिम भाव जिद्द या अनुषंगानं मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिलंय. माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम लिहित आहेत हुबळी जिल्हा धारवाड येथून. केल्यास कुणी अवमान द्यावे त्यास क्षमाचे दान. वा, केल्यास कुणी अवमान द्यावे त्यास क्षमाचे दान, पेटावे जिद्दीने अंतर्मनात, पेटावे जिद्दीने अंतर्मनात, मिळवाया मान समाजात, मिळवाया मान समाजात. चारच ओळीमध्ये जीवनाचं एक गहिरं असं सत्य, जीवनाची जीवन जगण्याची परिभाषा सांगणारी ही मॅडमची रचना होती की कुणी अवमान जरी केला तरी त्याला क्षमेचे दान द्यावे, आणि जिद्दीने अंतर्मनात आपण पेटलं पाहिजे समाजात मान मिळवण्यासाठी. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ सावित्री कांबळे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ सावित्री कांबळे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की काडी काडी जमून आसरा करती पाखरे, काडी काडी जमून आसरा करती पाखरे, किती सुंदर झाडावर खोपा सुगरण जिद्दीने करती रे, किती सुंदर झाडावर खोपा सुगरण जिद्दीने करती रे. आणि खरंय की झाडावर जो सुगरणीचा खोपा असतो, जर त्याची आपण मोहक अशी डिझाईन पाहिली तर खरंच अगदी डोळे तृप्त होऊन जातात. मनभावनाचा तो खोपा असतो, परंतु तो तयार करण्यासाठी एक एक काडी जमून पाखरं घेऊन येत असतात आणि तो खोपा करत असतात. तर त्या खोप्याच्या बद्दल त्या पाखरांच्या जे आहे पाखरांनी काडी काडी जमून केलेल्या त्या खोप्याबद्दल अप्रतिम भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या रचनेमध्ये मंगल बोराडे मॅडम लिहित आहेत तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून. मंगल बोराडे मॅडम यांनी तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून लिहिलंय की

त्यांची कळ दाबू दुःखाच्या डोंगराला बाजू देत. वा, वेदनांची कळ दाबू दुःखाच्या डोंगराला बाजू देत. उपभोगू प्रत्येक क्षण आयुष्यातला, उपभोगू प्रत्येक क्षण आयुष्यातला, जिद्दीने नियतीला कवेत घेत, जिद्दीने नियतीला कवेत घेत, जिद्दीने नियतीला कवेत घेत. वा, तर वेदनांची कळ दाबू दुःखाच्या डोंगराला बाजू देत. दुःखाच्या डोंगराला बाजू द्यायची आहे, वेदनेची कळ दाबायची आहे. आणि हे करत असताना जीवनातला प्रत्येक क्षण हा आपण उपभोगायचा आहे. तो कसा उपभोगायचा आहे? तर जिद्दीने नियतीला कवेत घेत, परिस्थितीला स्वीकारत, हसत हसत, आनंदात. खूप अप्रतिम शब्दांकन या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: Assertiveness without generating anger, तभी वो रियल मायने में assertiveness होगा, क्योंकि assertiveness inner stability। तो हम ये नहीं कह सकते कि हम गुस्सा भी हैं और स्टेबल भी हैं, क्योंकि जैसे ही गुस्सा अंदर जनरेट हुआ, चाहे वो सप्रेस कर दिया, लेकिन हम स्टेबल नहीं होते हैं तब। यू नो, तो देन आई कैन नॉट से कि आई एम इंटरनली स्टेबल बट नाउ आई एम बीइंग असर्टिव। तो इंटरनल स्टेबिलिटी मीन्स यू नो नो ट्रेस ऑफ एंगर, उसको जो पूरा खत्म होगा, इंटरनली बिल्कुल काम एंड इन कंट्रोल है, लेकिन फिर भी आपको डिसिप्लिन करना, यू नो। एंड असर्टिव जब हम होते हैं, हमें बहुत कम बोलना पड़ेगा, बहुत ज्यादा यू नो, और बहुत सोच समझ के एक एक बोल निकलेगा, क्योंकि आप फुल इन कंट्रोल हैं। एंगर में या सप्रेशन वाली स्टेज में आप इंटरनली डिस्टर्ब्ड हैं कि वो हो सकता है कि मुख से कोई ना कोई ऐसा बोल निकल ही जाए कि दूसरे को भी बुरा लगेगा और खुद को भी पश्चाताप हो।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, अमृता कुमठेकर मैडम लिखते हैं डबलिन आयरलैंड। अमृता कुमठेकर मैडम डबलिन आयरलैंड अपने एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे। मैडम लिखता है कि तुला आठवायचं, आठवून हळूच गालात हसायचं, तुला आठवायचं, आठवून हळूच गालात हसायचं, तुझ्यावर रुसायचं, तुझ्यावर रुसायचं, रुसून हळूच तुझ्या कुशीत यायचं। वाह, तुझ्यावर रुसायचं, रुसून हळूच तुझ्या कुशीत यायचं, जिद्दीने जीवनाचं रान मखमली करायचं, जिद्दीने जीवनाचं रान मखमली करायचं, तुझ्यासोबत प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचंय, तुझ्यासोबत प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं। खूप अप्रतिम सुंदर हळवे असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते की तुला आठवायचं, आठवून तुझ्या हळूच गालात हसायचं, तुझ्यावर रुसायचं आणि रुसून तुझ्याच कुशीत यायचं, जिद्दीने जीवनाचं रान मखमली करायचं आणि तुझ्यासोबत प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं। खूप अप्रतिम भाव होते। आणि यासोबतच पुढच्या आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा इथून। हर्षा भुरे मॅडम यांनी भंडारा इथून लिहिले संघर्ष या शीर्षकाखाली की यशाच्या पायवाटेवर चालताना चालावे सदैव ठेवून मनात जिद्द, यशाच्या पायवाटेवर चालताना चालावे सदैव ठेवून मनात जिद्द, संघर्षाला तोंड देत स्वप्न साकारावे, संघर्षाला तोंड देत स्वप्न साकारावे, स्वतःला करावे स्वतः पुढेच सिद्ध, स्वतःला करावे स्वतः पुढेच सिद्ध। वाह वाह, तर स्पर्धा ही स्वतःची असली पाहिजे। यशाच्या पाय वाटेवर जेव्हा जेव्हा आपण चालू तेव्हा सदैव मनात जिद्द ठेवून चाललं पाहिजे। खूप अप्रतिम शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये। कौस्तुभ प्रदीप मुळे सरांनी पाथर्डी अहिल्यानगर इथून लिहिलंय। कौस्तुभ प्रदीप मुळे सर लिहित आहेत पाथर्डी अहिल्यानगर इथून। सांगा जिद्द म्हणजे नक्की आहे तरी काय, सांगा जिद्द म्हणजे नक्की आहे तरी काय, थकवा निराशा अपयश यावर मात करत राहणे, थकवा निराशा अपयश यावर मात करत राहणे, रस्ता दिसत नसतानाही पुढे चालत राहणे, क्या बात आहे, रस्ता दिसत नसतानाही पुढे चालत राहणे, आणि मनाविरुद्ध गोष्टी घडल्या, आणि मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी लढत राहणे, मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी लढत राहणे, तरी लढत राहणे, क्या बात आहे। खरंय की आजच्या शो मध्ये ज्या जिद्द या शब्दाच्या अनुषंगानं ज्या वेगवेगळ्या सुंदर सुंदर चारोळ्या आलेल्या आहेत, त्या सुंदर चारोळ्यापैकीच ही एक अप्रतिम आणि सुंदर असा प्रत्येक शब्द बोलका करणारी ही चारोळी आहे। सर्वात सुरुवातीला सरांनी पहिल्याच ओळीमध्ये सांगा जिद्द म्हणजे नक्की आहे तरी काय असा प्रश्न विचारून चारोळीची सुरुवात करताना लिहिलंय की थकवा निराशा अपयश यावर मात करत राहणं म्हणजे जिद्द आहे, रस्ता दिसत नसतानाही पुढे चालत राहणं म्हणजे जिद्द आहे, आणि मनाविरुद्ध गोष्टी घडल्या सर्वात महत्वाची गोष्ट की ज्या वारंवार प्रत्येकासोबत घडतात, ज्यामुळेच माणूस खचतो, ज्यामुळेच माणूस त्रासतो, ज्यामुळेच माणसाला जीवन नकोसं वाटतं,

मुळेच माणसाला असं वाटतं की माझ्याच नशिबी हा संघर्ष का. सगळ्या जगात तर ख्याली खुशाली आहे, आनंदी आनंद आहे, प्रॉब्लेमच नाहीत कुणाला, फक्त मलाच प्रॉब्लेम आहेत असं ज्याच्या वेळी आपल्याला वाटतं त्यावेळी सरांनीच्या शेवटच्या ओळीमध्ये या चारोळीच्या लिहिलेलं आहे ती गोष्ट आपण आठवली पाहिजे. आणि ती म्हणजे की रस्ता दिसत नसताना ही पुढे चालत राहणं आणि मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी लढत राहणं, मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी लढत राहणं. आणि खरंय की हे म्हणजेच जिद्द आहे. तर जिद्द म्हणजे नेमकं काय याचं अप्रतिम असं विश्लेषण आणि शब्दांकन सरांनी या सुंदर अशा चारोळीमध्ये केलेलं होतं. पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये कुमारी मुग्धा शंकर खांबे मॅडम लिहित आहेत एसएमजी विद्या मंदिर दिवापूर्व इथून येतात नववीच्या विद्यार्थिनी आहेत मॅडम कुमारी मुग्धा शंकर खांबे मॅडम यांनी एसएमजी विद्या मंदिर दिवापूर्व इथून लिहिलंय. येतात नववीच्या विद्यार्थिनी मॅडम लिहित आहेत की माणसात असावी जिद्द इच्छित लक्ष गाठण्याची, माणसात असावी जिद्द इच्छित लक्ष गाठण्याचे, माणसात असावे धैर्य, माणसात असावे धैर्य संकटांवर मात करण्याचे, माणसात असावे धैर्य संकटांवर मात करण्याचे. तर चारच ओळीमध्ये जिद्द आणि धैर्य या दोन गोष्टी का असल्या पाहिजेत आणि त्या दोन गोष्टी असल्यानंतर नेमकं काय होतं याबद्दल अप्रतिम शब्दांकन केलेलं होतं. आणि जिद्द असल्यानंतर इच्छित ध्येय सुद्धा गाठता येतं आणि धैर्य असल्यानंतर संकटांवर मात करणं हे सोपं होतं हे मॅडमनी त्यांच्या चार ओळीच्या सुंदर अशा चारोळीमध्ये विश्लेषण त्याचं केलेलं होतं श्रोते हो. आणि खूप छान वाटलं आजच्या शो मध्ये की इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या मॅडम कुमारी मुग्धा शंकर खांबे मॅडम यांनी आपल्या या शो मध्ये सहभाग घेतला. कारण आपण पाहतोय की वाचण्याची लिहिण्याची ही जी आवड आहे ती हल्ली कमी होते, मोबाईलचं युग आहे आणि नवनवीन जे युवा साहित्यिक आहेत तर ते युवा साहित्यिकांची सुद्धा आपल्या शो मध्ये एंट्री होते हे पाहून खरंच खूप समाधान वाटलं. खूप खूप धन्यवाद मॅडम की आपण सुंदर अशी ही चारोळी पाठवली. आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या रचनेकडे वळूया ज्यामध्ये शोभा वेले मॅडम लिहित आहेत आर्यनगर नागपूर येथून. शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिलंय की जिद्द असावी आपल्याला जीवनात यशस्वी होण्याची, जिद्द असावी आपल्याला जीवनात यशस्वी होण्याची, कठीण प्रसंगात सुद्धा माघार कदापिही नाही घ्यायची, कठीण प्रसंगात सुद्धा माघार कदापिही नाही घ्यायची. खरंच की आपल्याला एकदा यशस्वी व्हायचं आहे अशी मनामध्ये आपण जिद्द बांधली तर कठीण प्रसंगात सुद्धा आपण माघार घेतली नाही पाहिजे. खूप वेळा असं होतं की एखाद्या गोष्टीसाठी आपण जीवापाड मेहनत करतो, रात्रीच्या रात्री जागतो, आपण तहानभूक विसरतो, आपण अपार असं कष्ट करतो, आपण त्यासाठी वेळ पैसा देतो आणि आपण आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ आलेलो असतो आणि त्याच वेळी नेमकं आपण खचतो. आता काही शक्य नाही असं वाटायला लागतं परंतु प्रसंग जेवढा कठीण तेवढाच आपण स्वतःला त्यासाठी प्रिपेअर केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. आपण मनामध्ये जिद्द जी आहे ती कायम ठेवली पाहिजे की कितीही खडतर प्रसंग आला, कितीही कठीण प्रसंग आला तरी माघार नाही. कारण मी सक्षम आहे, मी हे करू शकतो, मी हे करू शकते. आणि जी मोटिवेशन नावाची गोष्ट असते, प्रेरणा नावाची गोष्ट असते, तर ती स्वतःपेक्षा स्वतःला इतर कोणीही देऊ शकत नाही. कारण जेव्हा आपण स्वतः एखाद्या गोष्ट करण्याची जिद्द बाळगतो त्यावेळी मला असं वाटत नाही की कोणतीही गोष्ट अशक्य असते. अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये आशिष यशवंत शिवगण सर लिहित आहेत पांच पाखाडी ठाणे पश्चिम इथून. आशिष यशवंत शिवगण सरांनी पांच पाखाडी ठाणे पश्चिम इथून लिहिलंय की जिद्द हा एक असा शब्द आहे, जिद्द हा एक असा शब्द आहे जो माणसाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतो. क्या बात आहे. जिद्द हा एक असा शब्द आहे जो माणसाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतो. स्वतःच्या अंतरात्म्याने दिलेले हाक म्हणजे जिद्द. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरं आहे की जिद्द हा शब्द जरी उच्चारला तरी एक नवचैतन्य निर्माण होत. जिद्द हा शब्द माणसाला शून्यातून विश्व निर्माण

करण्याची ताकद देतो असं सरांनी म्हटलेलं आहे. आणि जिद्द म्हणजे तरी वेगळं काय असतं? तर जिद्द म्हणजे अंतरात्म्याने दिलेली हाक असते की हो तू करू शकतोस, हो तू करू शकते, तुझ्याकडे ती कॅपॅसिटी आहे, तुला करायचं आहे, हे होऊ शकतं. ही जी सकारात्मकता आहे ती म्हणजे जिद्द. खूप अप्रतिम भाव, अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश सुद्धा सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून. सौ अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की परिस्थितीला मानुनी गुरु बनावे तिचे प्रामाणिक शिष्य. वाह वाह, परिस्थितीला मानुनी गुरु बनावे तिचे प्रामाणिक शिष्य. असेल नसेल सोबतीला कोणी, असेल नसेल सोबतीला कोणी, घडवित जावे जिद्दीने भविष्य, घडवित जावे जिद्दीने भविष्य. वा, तर प्रत्येक शब्द बोलका असणारी ही चारोळी की परिस्थिती जी आपण बदलू शकत नाही, परिस्थिती जी कधीच आपल्या अनुकूल असणार नाही, परिस्थिती जी कधीच आपल्याला सपोर्ट करणार नाही. एक गुंता सुटला म्हणता म्हणता नेती दुसरा गुंता पुढे टाकते आणि गुंत्यांची सोडवणूक करत करत आपण हे जीवन जगत असतो. या जीवनाच्या प्रवासामध्ये खूप सारे संकट येतात, खूप सारे अडथळे येतात, खूप सारे सुखदुःख सुद्धा येतात. आपण खचून जातो, आपण धीर सुद्धा कधी कधी सोडतो, कधी कधी एकांतात रमतो. सुख नसताना बऱ्याचशा गोष्टी घडतात. कुठलीच परिस्थिती जेव्हा आपल्या अनुकूल नसते तेव्हा आपल्यापुढे एकच मार्ग असतो, जो मॅडमनी त्यांच्या सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला आहे, आणि तो म्हणजे परिस्थितीला मानुनी गुरु बनावे तिचे प्रामाणिक शिष्य. आणि आपल्याला माहित आहे की भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की अगर परिस्थिती आपण अनुकूल ना हो तो हमको परिस्थिती के अनुकूल होना चाहिए. कारण आपण दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवसामध्ये बदलू शकत नाही. जसं मॅडमनी लिहिलंय की परिस्थितीला मानुनी गुरु बनावे तिचे प्रामाणिक शिष्य, असेल नसेल सोबतीला कोणी. प्रत्येक वेळी आपल्यासोबत कोणी असेलच, आपलं दुःख हलकं करायला कोणी असेलच असं नाही, आपले प्रॉब्लेम सोडवायला कोणी असेलच असं नाही. असेल नसेल सोबतीला कोणी, घडवित जावे जिद्दीने भविष्य. प्रत्येक वेळी कोणी असेल अशी अपेक्षा बाळगणं गैर आहे. आपण स्वतःच आपलं भविष्य जे आहे ते घडवलं पाहिजे. खूप अप्रतिम भाव की परिस्थितीला गुरु मानलं पाहिजे. या ओळी अप्रतिम होत्या. पुढच्या चारोळीकडे वळूया आणि ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर महाराष्ट्र इथून. श्रोते हो, आपल्या या शो मध्ये जिद्द या अनुषंगानं खूप अप्रतिम सुंदर अशा रचना आलेल्या आहेत आणि त्यापैकीच भावना पंधरे मॅडम यांची चंद्रपूर येथून पाठवलेली ही सुंदर अशी चारोळी मॅडम लिहित आहेत की जिद्द माझी आहे वेगळी वादळात ही न विजणारी, जिद्द माझी आहे वेगळी वादळात ही न विजणारी, अंधाराशी झुंज देत, अंधाराशी झुंज देत वाट स्वतःची शोधणारी, वाट स्वतःची शोधणारी. क्या बात आहे. तर जिद्द माझी अशी आहे वेगळी जी वादळात सुद्धा विजणार नाही आणि अंधाराशी झुंज देत वाट स्वतःची शोधणारी. अंधार आहे म्हणून थांबायचं नाही, स्वतःच स्वतःची वाट शोधायला पाहिजे. खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये प्रिया माकोडे मॅडम लिहित आहेत प्रियदीप भावविश्व या नावाने यवतमाळ इथून. प्रिया माकोडे मॅडम यांनी प्रियदीप भावविश्व या नावाने यवतमाळ इथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की जिद्द असावी मनात काहीतरी करून दाखवण्याची, जिद्द असावी मनात काहीतरी करून दाखवण्याची, भीती नसावी कधीच वाटेत येणाऱ्या संकटाची. वाह, भीती नसावी कधीच वाटेत येणाऱ्या संकटाची, ज्याला स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास असतो, ज्याला स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास असतो त्यालाच ओढ असते फक्त विजयाची, त्यालाच ओढ असते फक्त विजयाची. तर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असली पाहिजे, वाटेत येणाऱ्या संकटांची भीती नसली पाहिजे आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असला पाहिजे. अशी प्रेरणादायी भाव मांडणारी ही सुंदर अशी चारोळी. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज येथून. सौरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज येथून लिहिलंय की त्याग समर्पण भक्ती सुखी आयुष्याचे सूत्र, त्याग समर्पण भक्ती सुखी आयुष्याचे सूत्र.

मेहनत आणि जिद्दीने चालू राहते यशस्वी सत्र. मेहनत आणि जिद्दीने चालू राहते यशस्वी सत्र. वाह. तर सुखी आयुष्याचं जे सूत्र आहे ते सूत्र मॅडमनी मांडलेलं. ते सूत्र काय आहे तर त्याग, समर्पण आणि भक्ती. हे तीन फक्त शब्द नसून जीवन जगण्याचं खरं सूत्र आहे. त्याग जो प्रत्येकाला वाटतं की माझ्या प्रति कोणीतरी केला पाहिजे. आपण स्वतः कोणाप्रति कधी त्याग करतो का? आपण स्वतः त्याग केला पाहिजे तर आपल्याला रिटर्न मिळेल. समर्पण, समर्पण आपण एखाद्या गोष्टी प्रति जेव्हा डिव्होटिव्ह असतो, समर्पित असतो, आपण वाहून घेतो तर त्यावेळी प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक होत जाते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भक्ती, कारण भक्तीमध्ये शांतता आहे. माणसाकडे धन, दौलत, गाड्या, ऐश्वर सर्व काही असून सुद्धा माणसाला दुःख हे असतं. माणूस कधीतरी एकटा पडतोच, माणसाला प्रॉब्लेम हे असतातच. सगळ्याला सगळ्याच गोष्टी सगळ्या जिथल्या तिथं कधीच मिळत नाहीत. जेव्हा आपण खचतो, दुःखी होतो, एकटं वाटतो किंवा संकट प्रॉब्लेम्स येतात त्यावेळी भक्ती हा एक उत्तम मार्ग आहे. आणि या तीन सूत्रांमुळे आयुष्य हे सुखी होतं. हे आयुष्याचं सूत्र आहे असं शब्दांकन करताना मॅडमनी लिहिलंय की मेहनत आणि जिद्दीनं हे यशस्वी सत्र सुरू राहतं. मेहनत आणि जिद्द ही खूप गरजेची असते. खूप अप्रतिम भाव होते या चारोळीमध्ये. पुढच्या चारोळीमध्ये निसर्ग कवी या नावाने सर लिहितात श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिलंय. श्री किशोर कुमार मलेवार सर लिहितायत निसर्ग कवी या नावाने गोंदिया येथून की जगण्याची ही स्पर्धा असावी कर्तृत्वाने मोठे होण्याची जिद्द. क्या बात आहे. जगण्याची ही स्पर्धा असावी कर्तृत्वाने मोठे होण्याची जिद्द. कोणासही कमी न लेखताही, कोणासही कमी न लेखताही ठेवावी सतत अभ्यासाची जिद्द. कोणासही कमी न लेखताही ठेवावी सतत अभ्यासाची जिद्द. ठेवावी सतत अभ्यासाची जिद्द. आणि खरा श्रोते हो की आपण जगण्याची स्पर्धा करावी, कर्तृत्वाने मोठं होण्याची जिद्द ठेवावी, पण कोणालाही कमी लेखू नये. कारण कुणाला कमी लेखून आपण मोठं कधी होत नसतो. या उलट सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.

0: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो। अपन आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम लिहितायत अंबरनाथ येथून। मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम यांनी अंबरनाथ येथून लिहिलंय की भेळवाल्या भोवती जमली होती गर्दी, दाद देऊन खात होते चाट मधले दर्दी। भेळवाल्या भोवती जमली होती गर्दी, दाद देऊन खात होते चाट मधले दर्दी, जिद्द करणाऱ्या छोट्याला ताईने समजावले। जिद्द करणाऱ्या छोट्याला ताईने समजावले, गप्प झाले गरिबाचे पोर, गप्प झाले गरिबाचे पोर, मन त्याने मारले। भेळवाल्या भोवती जमली होती गर्दी, दाद देऊन खात होते चाट मधले दर्दी, जिद्द करणाऱ्या छोट्याला ताईने समजावले, गप्प झाले गरिबाचे पोर, मन त्याने मारले। खरच हृदय पिळवटून टाकणारा असा तो क्षण की एक भेळीचा गाडा, त्याच्या भोवतीची गर्दी आणि त्या चविष्ट झालेल्या भेळीला दाद देत सगळे जण ते खात होते। तिथंच एक छोट मूल ज्याला ती खायची होती भेळ, पण ताईने समजावले आणि ते गरिबाचं पोर गप्प झालं, त्यानं मन मारलं। खूप गहिर असं शब्दांकन आहे या सुंदर अशा चारोळीमध्ये, कारण छोट्या छोट्या मुलांच्या छोट्या छोट्या जिद्दी असतात, हट्टा असतात, आणि त्या छोट्या छोट्या हट्टासाठी सुद्धा त्या येवल्याच्या जीवाला संघर्ष करावा लागतो। त्याला हे कळत नाही की परिस्थिती काय आहे, त्याला हे कळत नाही की आपल्या आई वडिलांकडे पैसे नाही, त्याला हे कळत नाही की त्यांची इच्छा नाही, असं नाही, परिस्थिती त्यांना साथ देत नाही आणि ते ती परिस्थिती त्या छोट्या मुलाला दाखवू सुद्धा शकत नसतात। त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी मला संघर्ष का। खूप गहिरा असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो। पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये महमूदा शेख मॅडम लिहितायत गुलपरी या नावाने, श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून। महमूदा शेख मॅडम यांनी गुलपरी या नावाने लिहिलंय श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून की दुःखांचे डोंगर ओलांडून जिद्दीने संसार केला। दुःखांचे डोंगर ओलांडून जिद्दीने संसार केला, नीतीने बघ घाव घातला, कुंकवाचा धनी सोडून गेला। दुःखांचे डोंगर ओलांडून जिद्दीने संसार केला, नीतीने बघ घाव घातला, कुंकवाचा धनी सोडून गेला। तर एक व्यथा, एक दुःख मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं, गहिरा असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहितायत पुणे इथून। सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की आयुष्यातील प्रत्येक वळणावर करावी लागते अनेक सुख दुःखांची नौका पार। आयुष्यातील प्रत्येक वळणावर करावी लागते अनेक सुख दुःखांची नौका पार, पण असेल जर मनी जिद्द तरच होते प्रत्येक कार्य सिद्ध। प्रत्येक कार्य सिद्ध आणि खरं आहे की प्रत्येक वळणावर सुख दुःख आहे। मनात जिद्द ठेवा, आजचा दिवस उद्या नसतो, आजचा क्षण उद्या नसतो, आजचा प्रसंग उद्या नसतो, आजचं संकट उद्या नसतं। काही प्रश्न जे सोडून दिले की सुटतात, काही संकट ही त्यांना आपण निचड्या छातीने भिडलो की संकट सुद्धा हरतात। खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या रचनेमध्ये कुमारी स्नेहा मीरा संतोष खोडके मॅडम लिहितायत कायगाव येथून।
2: कुमारी स्नेहा मीरा संतोष खोडके मॅडम यांनी कायगाव येथून लिहिलंय की जिद्द घेऊन चालावे मार्गक्रमण करताना यशाचे, जिद्द घेऊन चालावे मार्गक्रमण करताना यशाचे, स्वप्न घेऊन चालावे भ्रमण करताना आयुष्याचे, स्वप्न घेऊन चालावे भ्रमण करताना आयुष्याचे। वाह, तर जिद्द घेऊन चाललं पाहिजे जेव्हा आपण यशाकडे वाटचाल करत असतो। आणि खूप वेळा काही माणसं ही नित्य नेमानं फक्त आपलं काम करत असतात, ना त्यांचं कोणतं स्वप्न असतं, ना त्यांना काही नवीन करायचं असतं, ते फक्त आपला दिनक्रम आपलं कर्तव्य हे नित्य नेमानं बजावत असतात। ज्यांना स्वप्नच नसतात तर त्यांचा संघर्ष आणि त्यांची प्रगती ही जी आहे ती जगाला दिसतच नाही, कारण त्यांच्याकडे स्वप्न नसतं। म्हणून मॅडमनी लिहिलंय की स्वप्न घेऊन चालावे भ्रमण करताना आयुष्याचे। आपल्याकडे काही स्वप्न असतील तर ती पूर्ण करण्यासाठी आपण जिद्दीने पुढे जाऊ शकतो। खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत, श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय की स्वप्न रंगवली इंद्रधनू मणी ठेवून जिद्द भारी, स्वप्न रंगवली इंद्रधनू मणी ठेवून जिद्द भारी, नाही कोणाची आशा, नाही कोणाची आशा मारते उंच गगन भरारी, नाही कोणाची आशा मारते उंच गगन भरारी, मारते उंच गगन भरारी। वाह वाह, तर स्वप्न रंगवली इंद्रधनू, इंद्रधनू स्वप्न रंगवली ती मनामध्ये जिद्द ठेवून, आणि कोणाकडून अशा अपेक्षा न करता उंच गगन भरारी मारते, कारण आपण कोणाच्या तरी सहकार्याची अपेक्षा करून आपली स्वप्न पूर्ण करू शकत नाही। जे करायचंय ते स्वतःला करावं लागतं, जे कष्ट जे काही प्रयत्न करायचे ते आपल्या स्वतःलाच करावे लागतात, आणि आपण आपल्या स्वतःची जिद्द ठेवून आपल्या स्वप्नांची पूर्ती करू शकतो, असा सुंदर संदेश या रचनेमध्ये होता। पुढच्या चारोळीमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी सोलापूर इथून। भारती थोरात मॅडम यांनी बार्शी सोलापूर इथून लिहिलंय की जिद्दीने पूर्ण होतात हेतू मनाचे, माणूस बांधतो तोरण यशाचे। वाह, जिद्दीने पूर्ण होतात हेतू मनाचे, माणूस बांधतो तोरण यशाचे, जिद्द मनाची मेहनतीला देते बळ, जिद्द मनाची मेहनतीला देते बळ, कार्य होतेच यशस्वी मिळते फळ, कार्य होतेच यशस्वी मिळते फळ। आणि खरंय की मनाची जिद्द ही मेहनतीला नेहमी बळ देत असते। फक्त आपण यशाचं तोरण बांधण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे, आपण मनामध्ये जिद्द बाळगली पाहिजे, यश हे नक्की

असा आत्मविश्वास भाव जो आहे तो या चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम लिहित आहेत. सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी लिहिलंय की वार्धक्याचा आली हाती काठी, वार्धक्याचा आली हाती काठी उलटली वयाची पार साठी, वार्धक्याचा आली हाती काठी उलटली वयाची पार साठी, नयनात अश्रूंची झाली दाटी, नयनात अश्रूंची झाली दाटी, खंबीर उभी मी तुमच्या पाठी, खंबीर उभी मी तुमच्या पाठी. वाह वाह. तर वार्धक्यामध्ये एकमेकांना एकमेकांचा आधार असतो. पती पत्नींना पती पत्नीचा एकमेकांचा आधार जो आहे तो खूप मोलाचा असा असतो. जेव्हा साठी पार होते तेव्हा खूप वेळा नयनांमध्ये अश्रूंची दाटी होते. कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं असं वारंवार वाटायला लागतं, आणि जर का समजून नाही घेतलं तर क्लेश होतात, वाद होतात, मन दुःखी होतं. मी तुझ्या सोबत आहे हे धीराचे शब्द, हे आधाराचे शब्द हे जगण्यासाठी नवे बळ देतात, नवी ऊर्जा देतात. या अनुषंगानं मॅडमची ही अप्रतिमाशी रचना होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे इथून. सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिलंय की ती जिद्द ठेवावी मुंगी सारखी उद्दिष्टापर्यंत पोहोचणारी. वा, ती जिद्द ठेवावी मुंगी सारखी उद्दिष्टापर्यंत पोहोचणारी, चढताना भिंतीवरून जरी वारंवार पडणारी, चढताना भिंतीवरून जरी वारंवार पडणारी. आणि मुंगीचं उदाहरण देऊन मुंगी ही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचते, याबद्दलचे भाव मॅडमनी अप्रतिमरित्या त्यांच्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चारोळीमध्ये उषाश्री बागडे मॅडम लिहित आहेत मालेगाव इथून. उषाश्री बागडे मॅडम यांनी मालेगाव इथून लिहिलंय की जिद्द चिकाटी असावी प्रत्येकाच्या हो अंगात, जिद्द चिकाटी असावी प्रत्येकाच्या हो अंगात, वैभवाचे साक्षीदार हेच होती भविष्यात, वैभवाचे साक्षीदार हेच होती भविष्यात. ज्याच्यापाशी जिद्द आहे चिकाटी आहे तेच वैभव प्राप्त करतात. कुणाला कमी वेळ लागतो, कुणाला जास्त वेळ लागतो, परंतु जिद्द चिकाटी ही खूप महत्वाची असते. याबद्दलचे भाव मॅडमच्या अप्रतिमाच्या चारोळीमध्ये होते. आणि यासोबतच पुढच्या चारोळीमध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळेसर लिहित आहेत वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून. श्री प्रदीप मोहिनीराज मुळेसरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून लिहिलंय की जिद्द चिकाटी गुण असावे अंगी, जिंकण्याचा आत्मविश्वास ठेवा म्हणे. जिद्द चिकाटी गुण असावे अंगी, जिंकण्याचा आत्मविश्वास ठेवा म्हणे. यशस्वी होण्यास अथक प्रयत्न करावे, यशस्वी होण्यास अथक प्रयत्न करावे, ध्येय साध्य होते सत्य अनुभवातून, ध्येय साध्य होते सत्य अनुभवातून. आणि खरंय की जिद्द आणि चिकाटी हा गुण किती महत्वाचा आहे, आणि तो असला तर जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. यशासाठी अथक प्रयत्न करा आणि त्यामुळे नक्की ध्येय साध्य होणार, असा सुंदर सामाजिक संदेश सरांच्या चारोळीमध्ये होता. आणि श्रोते हो, पुढच्या आपण चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सूरज संदीप अनुभवणे सर कविकुमार या नावाने लिहितात. सूरज संदीप अनुभवणे सरांनी कविकुमार या नावाने लिहिले देवगड मोंड इथून, तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग इथून. सर लिहित आहेत की जिद्द मनाशी स्वप्न उराशी, जिद्द मनाशी स्वप्न उराशी घेऊन ती नव्याने जगावीत. क्या बात आहे. जिद्द मनाशी स्वप्न उराशी घेऊन ती नव्याने जगावीत, प्रेमा पलीकडची नाती जणूती, प्रेमा पलीकडची नाती जणूती सलोख्याने जपावीत, प्रेमा पलीकडची नाती जणूती सलोख्याने जपावीत. आणि जी नाती आहेत प्रेमा पलीकडची ती सलोख्याने जपली पाहिजेत. आणि नाती ही खूप महत्वाची असतात, ती जिद्दीनं जपली पाहिजेत. खूप वेळा असं होतं की नात्यामध्ये क्लेश होतात, एकमेकांना बोलतात, रुसतात, आणि त्यामुळे नाती खराब होऊन जातात. तुझं थोडं माझं थोडं असं म्हणत म्हणत आपण जर त्या नात्यांना कायम जपलं, नातं जपण्याची जिद्द मनामध्ये ठेवली, तर मला असं वाटतं की त्या नात्यांना पेलणं तसं काही अवघड नसतं. नाही का श्रोते हो. आणि त्याचं कारण असं आहे की खूप वेळा आपण हट्टे असतो, आपण स्वतःचं खरं करतो, आपण आपल्याला जे वाटतं तेच घडलं पाहिजे असं म्हणतो, परंतु समोरच्या व्यक्तीची परिस्थिती

आपल्याला माहित नसते, समोरच्या व्यक्तीचे प्रॉब्लेम्स आपल्याला माहित नसतात आणि या सर्व गोष्टींमुळे जे आहे ते गैरसमज निर्माण होतात आणि त्या गैरसमजाला जेव्हा सत्य समजतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते। तर जिद्द या शब्दाच्या अनुषंगानं आपण खूप सुंदर सुंदर आणि अप्रतिम अशा रचनांचा आस्वाद घेतला। श्रोते हो, खूप सारं बोलायचं असतं। दर रविवारी दुपारी मी तुम्हाला भेटायला येत असतो त्या आपल्या मान्यवरांनी पाठवलेल्या सुंदर सुंदर रचनांसह आणि त्या आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या रचनांना सादर करताना मला जे वाटतं, जे भावतं आणि जे उत्स्फूर्तपणे मनात येतं ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्या हक्काच्या FM माध्यमातून, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM माध्यमातून। आता पाहना, आपण 2 शो सुरू केला आणि आपल्या सर्व साहित्यिकांच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांचं सादरीकरण करता करता अगदी वेळ कसा गेला हे सुद्धा कळलं नाही। दर शोला असंच होतं की मी रचना सादरीकरण सुरू करतो आणि आपण सर्वजण सोबत असतात, बघता बघता वेळ संपून जातो आणि घड्याळ मला खुणावतं की तुझ्या आजच्या शोची वेळ समाप्त होते, त्यामुळे आता सुद्धा घड्याळाने मला खुणावलेलं आहे, त्यामुळे आजच्या शोप्रती मला तुमची रजा घ्यावी लागणार आहे। हो श्रोते हो, पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी 1-2 वाजता आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या अप्रतिम आणि सुंदर वेगळ्या विषयावरच्या रचनांसह। पुढच्या शो मध्ये आपण विषयाचं कोणतंही बंधन देणार नाही। बऱ्याच वेळा असं होतं ना की काही सुंदर रचना असतात ज्या आपण लिहिलेल्या असतात, आपल्याला भावतात आणि आपल्याला असं वाटतं की त्या सादर करायच्या आहे, परंतु विषय असतात त्यामुळे आपल्याला त्या सादर करता येत नाही। तर मधून आपण शो मध्ये अशा प्रकारच्या रचना घेत असतो, ही विषयाचं बंधन नसतं। तर 8 ओळींची रचना किंवा 2-4 ओळ्या आपण पुढच्या शो साठी पाठवू शकता आपल्या आवडीच्या। भेटूया श्रोते हो पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता। आता मला म्हणजे आरचे कैलासला आजच्या शो प्रती रजा द्या आणि हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद घेऊन रहा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे कडुलिंब। पृथ्वीवरील या औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। कडुलिंब, निंब, लिंब किंवा कडुलिंब हा भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे। या वृक्षाची पाने कडू असल्याने याला कडुलिंब असे म्हटले जाते। या झाडामुळे प्रदूषण कमी होते आणि वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते। कडुलिंब हा उत्तरा भाद्रपदा या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे। आता आपण कडुलिंब या झाडाला वेगवेगळ्या भाषेत कोणत्या नावाने संबोधले जाते ते बघूया। मराठीत कडुलिंब असे म्हणतात, हिंदीमध्ये नीम किंवा निमला, संस्कृतमध्ये निंब, अरिष्ट, पारिभद्र, पारिभद्रक, पिचुमंद, पिचुमर्द असे म्हणतात, तर इंग्रजीमध्ये इंडियन लिताक, नीम, मार्गोसाट्री असे म्हटले जाते। कानडी भाषेत वेबू, तर तामिळ भाषेत कडुपगय, अरुलुंदी असे म्हणतात। तेलगू भाषेत निंबमू आणि बंगाली भाषेत निमगाच, तर मल्यालममध्ये वेप्पू व अतितिक्त असे म्हटले जाते। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे कडुलिंब. विश्रांतीपूर्वी आपण कडुलिंबाचे प्रास्ताविक तसेच कडुलिंब झाडाची इतर भाषांतील नावे बघितलेलीच आहेत. पुढील टप्प्यात कडुलिंब झाडाचे वर्णन आपण बघूया. कडुलिंबाचे झाड मोठे असते. हे झाड सर्वसाधारणपणे 8 ते 10 मीटर उंच वाढते. याचे खोड सरळ वाढते, नंतर याला फांद्या फुटतात. या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी मध्यम आकाराची व लांबट असतात. पानांच्या

कडेने नक्षी असते. एका काडीला 10 ते 12 पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. कडुलिंबाची चव कडवट असते. या झाडाची फुले लहान पांढऱ्या रंगाची तसेच सुगंधी असतात. कडुलिंब झाडाची फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यानंतर पिवळ्या रंगाची दिसतात. त्या फळांचा आकार लहान असतो, त्यात बी असते आणि त्याला निंबोळी असे म्हटले जाते. कडुलिंब झाडाचे औषधी महत्व याबद्दल थोडेसे. कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे. याची पाने काड्या वाटून त्याचा रस उन्हाळ्यात प्राशन केल्यास उन्हाचा त्रास होत नाही, तसेच बुद्धी तल्लख होते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत, दातांना बळकटी येते. तसेच मूळ व्याधीमध्ये पोटातील कृमींवर उपाय म्हणून कडुलिंब मोठे कार्य करते. कडुलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन पेस्ट यामध्ये कडुलिंबाचा वापर करतात. कडुलिंबाचे गुणधर्म कोणते? उन्हाळ्यामुळे गोवर, कांजिण्या यासारखे रोग उद्भवतात. पूर्वीच्या काळी अशा वेळी रोग्याला कडुलिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवून मंत्र म्हणत असत. तसेच पूर्वीच्या काळी स्त्रियांना प्रसूतीनंतर 3 दिवस जेवणाच्या आधी कडुलिंबाच्या पानांचा रस देत असत. त्यामुळे मातेला दूधही जास्त येत असे. व्यालेल्या गाईलाही कडुलिंबाचा पाला खाण्यास देत असत. कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडू, विपाकी, शीतवर्य, लघु, मंदाग्नीवर, खोकला, ज्वर, अरुची, कृमी, कफ, कुष्ठनाशक असे म्हणून वापरले जाते. थोडक्यात काय तर कडुलिंबाला पृथ्वीवरील कल्पवृक्ष असेच म्हटले जाते. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे कडुलिंब. विश्रांतीपूर्वी आपण कडुलिंबाचे वर्णन, औषधी महत्व तसेच गुणधर्म याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आपण त्याचे धार्मिक महत्व जाणून घेऊया. मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडुलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ आणि गुळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे. हिंदूंचे नवीन शालीवाहन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. चैत्र महिन्यात झाडांना नवीन पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढून नाना प्रकारचे आजार होतात. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून तसेच आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणूनही आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन करावे असे सांगितलेले आहे. मित्रांनो, आता आपण कडुलिंबाचे उपयोग विस्ताराने जाणून घेऊया. कडुलिंबाच्या काड्यांचा उपयोग दात घासण्यासाठी करतात, त्यास दातून असे म्हटले जाते. तसेच या झाडाचे लाकूड इमारती कामासाठी वापरले जाते. आयुर्वेदानुसार कडुलिंब हे जंतुनाशक असून सापाच्या विषावर, गर्मीवर उपयोगी पडते. ते रक्तदोषहारक आहे. विषमज्वरावर, शरीर दाहावर, महारोगावर, बाळंतरोगावर, पोटातील कृमिनाशावर, जखमे

वर, मूळव्याधी व मधुमेहावर तसेच अफूच्या उतारावर कडुलिंब महत्वाची भूमिका बजावते. ताप आल्यास सकाळ संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीचा काढा घेतात. कडुलिंबाची पाने जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते. निंबोळीचे तेलही खूप औषधी आहे. निंबोळी म्हणजेच कडुलिंबाचे फळ. रक्त दूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात तेव्हा हे निंबोळी तेल त्यावर लावतात. या झाडाचे साल, मूळ, बिया, पाने सर्वच औषधी आहे. कडुलिंबाचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे कडुलिंब हे जंतुनाशक आहे. याच्यामुळे ह्याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयोगी तर पडतेच, पण त्याहीपेक्षा रोपांना किडीपासून दूर ठेवते. अंगाला खास सुटत असल्यास कडुलिंबाच्या पानांचा रस सर्व अंगाला चोळावा किंवा आंघोळीच्या पाण्यात 10 ते 12 पाने ठेचून घालावी. कडुलिंबाने जखमा कुरूप डाग न ठेवता बऱ्या करता येतात. तसेच सेप्टिक इन्फेक्शन पासून बचाव होतो. कडुलिंब सामान्यत त्याच्या जंतुनाशक गुणधर्मामुळे जखमा बऱ्या करण्यासाठी वापरले जाते. जखमांवर किंवा डागांवर कडुलिंबाचे तेल लावावे. कडुलिंब तेलात आवश्यक फॅटी ऍसिड्स असतात. ते जखम लवकर बरी होण्यास मदत करतात आणि आपली त्वचा निरोगी ठेवतात. कडुलिंबाचा उपयोग चेहऱ्यावरील मुरुमांपासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील केला जातो. कडुलिंबामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण देखील आहेत, त्यामुळे मुरमे कमी होतात. कडुलिंबाच्या तेलाने त्वचेवरील कोरडेपणा तसेच त्वचेला खाज सुटणे आणि त्याचा लालसरपणा असणे हे देखील दूर होते. तर अशा प्रकारे आपण कडुलिंबाचा वापर करतो. कडुलिंबाचा वापर त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील केला जातो. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साथी। पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशिया बाटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आज आपण कडुलिंब या विषयावर माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण याचे धार्मिक महत्व तसेच उपयोग याबद्दल माहिती घेतलेली आहे। तर श्रोत्यांनो, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत। आता आपण लिंबोळी अर्काबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपण आपल्या आधीच्या माहितीत बघितलेलेच आहे की निंबोळी म्हणजेच कडुलिंबाचे फळ हे छोट्या आकाराचे असून कच्चे असताना हिरव्या रंगाचे आणि पिकल्यानंतर पिवळ्या रंगाचे होते आणि त्यात बी देखील असते। निंबोळीचा अर्क म्हणजेच या फळांपासून काढलेला अर्क होय। कडुलिंबाच्या झाडात असलेले ऍझाडेराक्टिन कीटकनाशकाचे काम करते। या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त असून पानांमध्ये कमी असते। निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकावरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो। मावा, अमेरिकन बोंड, आळ्या, तुडतुडे, पाने खाणाऱ्या, कुरतडणाऱ्या, देठ पोखरणाऱ्या आळ्या, कोबीवरील आळ्या, फळमाशा, लिंबावरील फुलपाखरे, खोडकिंडा इत्यादी कीड आणि त्यांच्या रोगांवर याचा परिणाम होतो आणि त्यांचा बंदोबस्त देखील होतो। निंबोळीच्या अर्काची फवारणी संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच दुपारी 4 वाजल्यानंतर करणे योग्य असते।

तयार केलेला फवारा झाडावर कुठेही पडला तरी तो आंतरप्रवाही असल्यामुळे पूर्ण झाडामध्ये पोहोचतो. हे अर्क विविध कंपन्या तयार करून विकतात. परंतु मंडळी, तुम्हाला हे माहितीये का, हा अर्क आपण घरी सुद्धा तयार करू शकतो आणि त्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. कसा करायचा आपण आता बघूया. पहिली पद्धत आहे, निंबोळ्या झाडाखालून वेचून घ्याव्यात व त्यावरील साले काढून त्या उन्हात वाळवाव्यात. सुमारे 50 ग्रॅम बिया घेऊन त्याची बारीक पूड करून त्या एका कापड्यामध्ये बांधाव्यात. तो कपडा 1 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावा. त्याने निंबोळ्याचा अर्क पाण्यात उतरतो. हा अर्क भाजीपाला अथवा पिकांवर फवारल्यास किडींचा बंदोबस्त होतो. दुसरी पद्धत आहे, 2 किलो निंबोळ्या वाटून घेऊन बारीक कराव्यात. त्यात 15 लिटर पाणी टाकून ते मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्यास नीट तलम फडक्याने गाळून घेऊन त्याची मग फवारणी करावी. याद्वारे भुंगेरे फळांवरील पाने खाणाऱ्या आळ्या यांचा बंदोबस्त करता येतो. तिसरी पद्धत आहे, 3.5 किलो निंबोळ्या या बारीक करून कपड्यामध्ये बांधून घेऊन सुमारे 12 तास पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवाव्यात. मग त्या काढून त्यात जरुरीप्रमाणे 100 ते 200 ग्रॅम साबणाचा चुरा टाकावा अथवा साबणाची पेस्ट करून त्यात मिसळावी. याला चांगले ढवळून घ्यावे. नंतर हे मिश्रण 100 लिटर बनेल इतके पाणी त्यात टाकावे. याच्या फवारणीने हरभऱ्यावरील घाटे अळीचा बंदोबस्त करता येतो. या अशा प्रकारे तयार झालेल्या द्रावणास 5% द्रावण असे म्हणतात. तर मंडळी, याबरोबरच पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणजेच कडुलिंब याच्याबद्दल आपण जी माहिती घेत होतो ती पूर्ण होत आहे. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार, आप उनकत रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 एफएम वर। आनंदी रहा, आनंद लुटा।